0: लामावा मालखुं फेकजाक फिया बारमा हाफारनो नुगै तखिराय लेंमा पगजागै थांखा हाइफान लेंलाना जराक्रै सगैखाइन सिपाही बखर जत्तनन बाहायखे कासुना नांनाय बाहायखे सेबनाना नांनाय आबरक्न दै फोरोंखा आइचुक्रावखाय जत्तनन जानिजा सामुं बागै रोबायख्या आरो जापान हाक्टरनि जबा सेंग्रा ग्रक बाय जबा रोलायना नांनाय आ जबा सेंग्रा ग्रक फाइमा लामा इटिंगैन कासुवै तिप्रा सेंग्रा ग्रक न हा केसेब ब्रुम ब्रुम न आसुग्रुवै सेबना रखा तै जापान सेंग्रा ग्रक न कासुलायमानि मुंसा जागातै फान यकना लामा करैख्या हर आइ फ्रम फ्रम ओंखा आफ्रो आ सबा सेंग्रा ग्रक फायख्या आफ्रो आ सेंग्रा ग्रक 600 मिटारनि जागाव बिसिङ हाबै फायख्या यां सेबनावै सिलाय थनजाक पाइथाग फायै सब फायख्या बंनि सेंग्रा ग्रक आफ्रुखाय आ पाइथाग तंसकनाय सिपाय थाम साखाय कगै रेग्राखा तै जागाव न खरकसा सेंग्रा थै थांग्राखा आफ्रुखाय बुभाग्रानि सिपाय रक जत्न थाम साखाय थाम कगलायख्या दामनै दाम थाम रमै कगलायख्या जापानि सेंग्रा ग्रक जत्न बदा बिदिप लायै थै थांबायख्या बाक्सा बाक्सा जे थैया तंनाय रब्बा खारै थांबायख्या दा आब' हायखाय जबाव गोप्लाय एंगै सालथाम सालब्रैनि उलक बाय वायसा देश किफिलै फायलायख्याता आफ्रसे आनि बोखा तायले थैगेलाखा होनै मावानसक सिबो ए आहैता आनि अयासि कतय जमानि कथमा जों आफ्रो बन नासिग लायै सुसु निनि कथमा न खोनावै बेलाय बोखा बासाखा आच्छा ताबुक सा नोंलायसिनो द सुसु होनै बासा लायख्याता आनि कथमा अरन पाख्या आवातके
1: आशुक छोरा तिमी कग्रबानी पान्द पाइथाग कथमा बसा सामानी डक्टर सुनाचरण देवर्माने खोक्ति अब खुना बाख्या तब खुना जागन मंगसरी देवर्माने खोक्ति रिजर्भ जागर सामग्री